0: प्रलि नगद गोट मांतर अदाय गोटो कहनी आसे ए कहनी आ दुर्वी भाषा चो और ये कहनी सांगू भईनात मालती कश्यप आले ए बहिन चो कहनी के बोले सुनु
1: डगपोगमन एनु अरु चला गोलिन डगा ओक रान मेंदुगे आ रान ती ओक अर्थु एनु मेंदुगे आर खूब गोली मेंदुगे आ रान ती तेबे एनुन चुड़ोटगे जम रान ता गोलिल इत्तुलुंग अत्तुलुंग एरु गेरु एनुन केलुल किड़ी पड़ पड़न्नी चाहियोगे तेबे जम्मा एंगोट बेले रान ता गोलिल मेंदु जम्मा नर्रुंग तूल्यानु ओके छोड़ो वगे जम्मा गोलिल अरु पोके आवगे इतेराय अवे एनुन नर्रुंग आम रोज्ये ता इर्तुंग अर्तुंग तूल तूली मेंदाम एंदावगे अरु जम्मा एंगोट गोलिल मेंदा वंगोट जम्मा गोलिल ओक्ति कंडे वेर्रावगे रूंडे आवगे अरु ओक बैठक लेकट बनायतावगे ಏನು ನೇತ ಸಾಜಿ ಅಂಬೆ ಇದ್ದು ರೋಜ್ಯಾಮಿ ನಿರ್ತುಂಗ ಅರ್ತುಂಗ ವಲ್ತಾತ್ಮಿಂದ ಆಮೆ ತೆನ್ನೆರ್ರಿ ಬದುಕ್ಯಾಮ್ ನಮ್ಮ ನಾಯಿ ಮಿನ ರಾನ್ ಬಿತ್ರಾಮ್ ಅಚಲ್ ಚುಲುಂಗ್ ಬೆಲೆ ರಾಯ ಅದು ಇನ್ನರ್ರುಂಗ ಆಮಿರ್ತುಂಗ ಅರ್ತುಂಗ ತೂಲ್ಯಾತಿ ಮೆಂದಾಮ್ ಎತ್ತೋಡಾಮ್ ಅಚಲ್ ಚುಲಿಯಾ ಮೆಂದಾವ್ಗೆ ತೇವೆ ಬೈಠಕ್ ಬನಾತಾವ್ಗೆ ಜಮ್ಮ ಗೋಲಿ ರೋಗ್ತಿ ಕಂಡು ರೂಂಡಿಗೆಲೆ ಅರು ನಾತ ಇಸಾಬ್ ಬನಾ ಪೋಡೆಲ್ ಈ ಏನು ಆಮ್ ನರ್ಸಕಾಯಿ ಮೆನುಗೆರ್ರ ಎಂದಾವ್ಗೆ ತೇವೆ ಅತ್ನಿ ಬಿಚಾರ ಇಮೋಗೆ ಎತಸಾಜಿಯಾಮ್ ಎತಸಾಜಿಯಾಮ್ ಎನ್ನಿಗೆಲೆ ತೇವೆ ಓಕೆ ಇಸ್ಗೋ ಏನು ಏನ ನಿಪ್ಟಾಯ್ತಾ ನಿಸಾಬ್ತಿ ಜಮ್ಮ ಗೋಲಿ ರೂಂಡೆ ಆವ್ಗೆ ಆರು ಪೊಕೆ ಆವ್ಗೆ ಏರಾ ಏತ ಬೆಲ್ ಸಾಜುಂಗಿ ಚಿ ಪಡಿಯ ನಾಲೆ ಕಾಮ ಎದ್ರ ನರ್ಸಿಯಾಮ್ ಎಂದಾವ್ಗೆ ಆರು ಏನು ಗೋಲಿ ಪೊಗೆ ಆಗೆ ಚಲಾಕ್ ಗೋಲಿ ಮುತ್ತಾಕ್ ಗೋಲಿ ಮೆನ್ಮೊಗೆ ಅದು ಪೊಗಮೊಗೆ ಏರ ಇದು ನಾನಿನ್ ಆರಬೆಲು ಯಾನರು ನನ್ಕಿತಾನ್ ಒಕುರಿ ಎನ್ನೋಡೆಲ್ ಜಮ್ಮ ಗೋಲಿ ಮುತ್ತಾಕ್ ಗೋಲಿ ನೆಲ್ ಚುಡಮೋಗೆ ಇದು ಪೆರೆ ತಿನ್ ಸಾಜಿಗೆಲೆ ಇದಿನ್ ನನ್ಕಿತಾನ್ ಇಸಾಬುಲ್ ಬನಾಯ್ತಾವೆ ಇದ್ದಾನ ಮುತ್ತಾಲ್ ಎರ್ನ ಅರಣ್ಯದ ಬೆರ್ತು ಏನು ಇದ್ದಾರೆ ತಿನ್ ಸಾಜಿಗೆಲೆ ನನ್ಕಿತ ಎಂದಾವೆ ಅರು ಚುಡಮೋಗೆ ಅದನ್ನ ಎರುಂಗ್ ಎರುಂಗ್ ಹೆಂಗೊಟ್ಟು ದಿಂತೀನೆ ಗೋಲಿಗೋ ಸೆಂದಗೆ ಏನು ಏಕೆ ದುರುಸ್ ಮೆರ್ಕುಲ್ ನೀಡೆತಿ ತುಂಜ್ ಮೆಂದುಗೆ ಏನು ಚುಡತ್ತಗೆ ಲಾಪಿತ್ಲೆ ಜೋಹಾರ್ ಮಹಾರಾಜ್ ಎನ್ನ ಚೆಂದಾಗೆ ತೆವೆ ಏತನೇರ್ನ ನಾಂಗ್ ವೆಂಜ ತೆಂದಾಗೆ ಏನು ತೆವೆ ಏರಾ ಮಹಾರಾಜ್ ಅನ್ನು ಕಾಮ್ತಿ ವೆಂಜನ್ ಇನ್ನು ಇನ್ನಿನ್ ಆಮ್ ಜಮ್ಮ ಲೋ ಗಮ್ ಜಮ್ಮ ರಾಂತ ಗೋಲಿ ರೂಂಡತ್ತಮಾರು ಇನ್ನಿನಕ್ಕೆ ಆಮ್ ಅಮರಾಂತ ಕೋಸ್ ಬನ್ನಾಯ್ತಾಮ್ ರಜಾಲ್ ಬನ್ನಾಯ್ತಾಮ್ ಎನಿಗೆಲೆ ಪೊಗತಾಮ್ ಅರು ಇನ್ನಿನಕ್ಕೆ ಆ ಡಕ್ಕೊಡು ಯಾನ ಇಸಾಬ್ತಿ ಅನ್ವೇರ್ನೆನೆಂದಾಗೆ ತೆಬೆ ಈ ಮನಿನೆ ತೆಂತಿ ರಜಾಲ್ ಬನ್ನಾಯ್ತಾರೆ ನೋಡೆಲ್ ಎರಾಯಿನ್ಗೊ ಮುಂದಿತ್ಲೆ ಈ ಆಮ್ ರಜಾಲಿನ್ ಪೊಕೊಟ್ಗಿ ಪೊಕಾಡಾಮ್ ಇಮ್ ರಜಾಲಿನ್ ರಜಾಲ್ ಮಾನಮ್ಮ ಮೆನಿಗೆಲೆ ಪೊಕೆ ಆಗೆ ಗೋಲಿ ತೆಬೆ ಏನುಗೊ ಖೂಬ್ ಬೇಡ್ಕರ್ರಾಗೆ ಆನ್ ಪೆರಿಮ್ ರಜಾಲಿನ್ ಎತ್ತೆಂತೀನೇರ ಆಮಿನಿನ್ ಆಮ್ ರಜಾಲ್ ಬನಾಯ್ತಾನು ಇನ್ನಿನ್ ಕೋಸ್ ಬನಾಯ್ತಾನು ಚಮ್ ಈ ನಮ್ಮ ಸಂಗೆ ಚೆನ್ನುಂಗ್ಲಾಗೆ ಜಮ್ಮಲ್ಲೋಗಿ ನಿನ್ ಚುಡಿಯಾನೇರ್ ಯಾರು ತೆಬೆಗೋ ಈ ನಮ್ಮಿನ್ ಆಮ್ ರಜಾಲಿನೇರ ತೆನೋಡೆಲ್ ಏನುಗೋ ಬೇಡ್ಕೇರ್ ಮೊಗೆ ಠೀಕ ಚೆಂದಾಮ್ ಚೆನ್ನುಂಗೇರ್ ಕೊಟ್ಬೇರೆಂದಾಗೆ ಆರು ನಿರ್ಭತಿ ಯಾರ್ಯಾರಾಗೆ ಬೇಡ್ಕೆತ್ ಮಾರ್ತಿ ಗೋಲಿನ್ ನಾಯಿ ಪಾಟ ಪೂಂಗೋಡಾಯ ಅನ್ ವೆರಾನಾಕಿ ನಾತು ತೆನ್ನಿ ಗೋಲಿಗೋ ಚಲಾಕ್ ಮೆನ್ಮೋ ಅರು ಅದು ಚಲಾಕ್ತಿ ಮೆನ್ಮೋ ಅರು ಪೊಗಮೊಗೆ ಏರಾ ಮಹಾರಾಜ್ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನುಂಗ್ ಲಾಗೆ ನೋಡೆಲ್ ಟೀಕ ಎಂದಾಗಿ ಗೋಲಿ ಪೇರು ಏನು ಪೇರು ಗೋಲಿನ ಸಂಗೆ ತಿಯಾರ್ಯಾರಾಗ್ಯಾರು ಶನ್ಮೋಗೆ ಒಪ್ಪಜಾಡ್ ಏನು ಒಪ್ಪಜಾಡ್ ಗೋಲಿ ತಾಕಮೋಗೆ ಗೋಲಿ ಎತ್ತ ಬನಾಯ್ತ ಚಲಾಕ್ ಗೋಲಿ ಮುಂಜಗೆ ಆರು ಆರ ಗುಪ್ಪೆ ನೋಡು ಉಂಜಕ್ಕೆ ಎಣ್ಣೋತ್ ರಾನ್ ಬಿತ್ರಾ ಮುಂಜಾರು ಅದಿನ್ ಏನು ಆರ ಜೋಡ್ಕ ಬಿತ್ರಾಮ್ ಇಡ್ಕಿ ಸಿಯಾಗೆ ತೆಬೆ ಆ ಜೋಡ್ಕ ಬಿತ್ರಾಮ್ಗೋ ಏಕ್ದಮ್ ಜೋಬ ಮೆನ್ಮೊಗೆ ಗುಲಾಯಿ ಅನಾರ್ತಿ ಪೇಪುಂಗರಲ್ಲ ಕಾಡ್ ಕೊದ್ರ ಬಿತ್ರಾಮ್ ಉಯ್ಯಾಗ್ಯಾರು ಧೀರೆ ಧೀರೆ ಧೀರೆ ಇದೋಡಿ ಚೆನ್ನಾಮ್ ಮಹಾರಾಜ್ ಎನ್ಮೊಗೆ ಅದೇನು ಗೊಪ್ಪಗೊಮ್ಮಗೆ ಕಿ हार पावड़ चंदा मैंने डिद्दी पावड़ मैंने बटक बनाए तो मैं माना इधोड़ी से नोडे ले कर रहे आगे तेब एनु अदो डिड़ी सिंगे अड़ी आनू मना आ रे अज्जम केलुल आरु मेन गुआती जोड़ का बितराम चंदगे जो बीती जम्मा केलुल उड़द तो ऐनु मुदेल पेपुंगड़ोया पोतेल पेपुंगड़ोया निशुलो शुड़मोगे गोली तमाशा चुड़मोगे गोली ऐनु तमाशे नरु नवमोगे यदाय अच्छलेन्या अमीन गुलाई वल्तुते केरान बित्राम गितुंगर तुं आम तुल तुली पंडमरु इन इन नन की पुंगमाटी ता हिसाबुल बनाए तो मेंदा मैं बेगो इन गरे ती पट्टो ते बिन इतने रिपेतात हिंदागे तेबे आरु नवमोगे ऐनुगो अदिन मोको मिन चुड़ता गे आरु इतने रान बे नी निर्पे नर्मो इतने रमो अदिन चुड़ गेले गोली नवमोगे अदने रुंगे रुंग अन्नी ऐनुगो केलुल जम्मा इर्दतो मैं इर्दत अन्नी आज कोदरा बित्राम अन्नी छाय कड़िया गे तेबे चला गोली निर्पे बैठ कर रह गे हाँ इदाया चल बनाए ते निन्यो ते ऐनु ना नन किच कट्टे नरु शेन मने निगले नव नवी जम्मा गोली इल्ला कोड शेन दागे आरु पोकोमो गे इम पोक दर के निन्यो तो बर्तु ऐनु नी नेत चाजी नन कितात ऐनी गले ऐबे छुड़ चेनुर छुड़ूंगा ना आना जोड़ का भित्रा में ता नन कितेन ऐनुन आरु आन वरनेन ऐंदा गे तबे जम्मो गोली मुताक चलाक गोलीन छुड़म हो गए आरु छुड़ूंग छुड़म हो गया ना एक ऐनु चाय मेंदु गए ऐनु चाय आनुं जम्मा रान ता एंगोड बेल गोलील मेंदु वाव जम्मा गोलील वेड़ कहन रहो गए आरु गुलाई मुंदिये ता ऐनु मैंने गुल नर्सी हुआ था नर्सी लका गुला रान थी छुलम हो गए इतुं घर तुं तेबे ऐनु एरेर का पार्टेन वेतरे के ऐनु आरु गोलीन चलाकी और ऐनुन मेन इन चूड़ गेले ता नर्सी गेल तूलियो अधिन अक्कल में दानु अन्यत ऐनुन आना कदरा बित्राम जोड़ के तीड़ किस सिंह आरु आना ऐनुन नन किस कट्टा र जम गोली लीन पोकुंग चेंदा अतनी मंजा बेले आए वी आर नेर का ऐधर का ना तबेल पाट पोकोडे लादिन वेंदा नेरा आरु शनि गेले अचानक ती ना तेर का काम साजिया नेरा इतनी गरे ती पढ़ूंगेर्रा आरु जैसे एन पुतकालती नांग बाम मेंदा आना चूड़ गेले आना चूड़ चूड़ी पुतकालती कई तुरियोड़गो बित्राम पुतकाल बित्राम तब बाम पेती गेले कई इन खसी आई सी अदी साबुल एन्य मेंदा इना एनु आरु चला गोलिन हिसाब थी आरु गोलिन पाटिन पत्ती गेला अन्य बेरतु एनु सेंदारु आना जोड़ का बित्राम चेनी गेल सन्या आई साबुल एरुंगेर्रा
0: हाँ ए बहिन कितरो अच्छा ए धुरी गोट ने कहानी सांगला ए बहिन चो नाव आय मालती कश्यप कहानी तो सुन लू बहिन मन अदाय गीत आसे और ए गीत के गावला से मेघनाथ पटनायक अरुण मंचो संगवारी मन अले ए गीत के बोले सुनू